सुप्रसन्न अष्टपदी अविनाशी प्रभु मन मह राख मानक की तू प्रीत त्याग तिसते परै नाही किछ कोय सर्व निरंतर एको सोय आपे बिना आपे दाना गहर गंभीर गहीर सुजान।